0: आता कालपासून तुम्ही जे वातावरण दाखवताय वाहिन्यांवर ते पाहिल्यावर मला तसं वाटायला लागलं, जरी आमचे 9 खासदार
1: असले तरी व्हॉटएव्हर सिच्युएशन यू आर शोइंग ऑन